0: ಪವರ್ ಸೇವನ ರಘುಪತಿ ಛಾಯನ
1: ಪವರ್ ಆಫ್ ಹನುಮಾನ್
2: ಯತೋ ಧರ್ಮಸ್ತತೋ ಹನುಮಾನ್ ಯತೋ ಹನುಮಾನಸ್ತತೋ ಜಯ
1: ಹರ್ ಮಂಗಲವಾರ ವಾಸ್ತು ಕೃಷ್ಣ ಕೆ ಸಾಥ್ ಸುಬಹ 6 ಬಜೆ ಸೆ ಸಿರ್ಫ್ ಸುಭಾರತಿ ಆಜಾದ್ ಹಿಂದ್ ರೇಡಿಯೋ 90.0 FM ಪರ್
2: कलयुग में हर धर्म योद्धा के साथ सदैव है जो खड़े तुम पर भी उन्हीं की कृपा है
1: पावर ऑफ हनुमान
3: जय श्री राम
4: सुभारती आजाद हिंद रेडियो सुनते रहिए वास्तु कृष्णा के साथ